माफी कोरी हो हबा कोलम ती बसनी मुक्तो बबले मै जा तो मुई थाना ने खबो खबो सा खजे सबो सबो जा खजे ना कि ती बरिया जुनो